0: ਗਾੜੀ ਮਿਹਾਰ ਵੀ ਬਣੀ ਦੀ ਗਾੜੀ ਫਨਸਾਸ ਨੋਮਿਨੇਟ ਹੈਗਾ ਫਨਕੈਸ ਮੈਸੇਜਿੰਗ ਐਸ ਐਮ ਅਤੀ ਹਾਮ ਗੇ ਮੈਸੇਜ ਪਲੀਜ਼ ਪਲੇ ਦਿਵੇ ਹੀ ਫਿਲਮ ਗੁਦਰਤ ਗੇ ਨਿਯਾ ਗੇ ਸੌਂਗ ਨੈਨਮ ਦਿਲ ਕਰਿਸ਼ਤਾ ਫਿਲਮ ਗੇ ਦਿਲ ਕਰਿਸ਼ਤਾ ਮਾਈ ਮੋਮ ਗੇ ਰਿਕੁਐਸਟ ਗੁਦਰਤ ਗੇ ਨਿਯਾ ਮਟ ਕਰੇਂਗੇ ਗੁਦਰਤ ਗੇ ਨਿਯਾ कुदरत के निया किया फिल्म के लावे ने थे कुदरत के निया ने एमी माँ दिल का रिश्ता मी लावा जहाल देने का मामिल राग के लावे इंगी वाल दी फमी लावा जहाल देना जहाल दी बल सामुगा इलावा इंदे जे यास खाये रोक के वरं हास कोला ना मिगड़ी का लवबाजी कुलें तिबी हुरी हाकु देना ओके एमी माँ ಸಮುಗಾ ಮಿಲವಯ ದಿಲ್ ಕರಿಷ್ಟ ಮೀ ದೇ ಲವೈವಾಲ್ದಿ ಫಬದ್ದು ಕೊಲ್ಲಾಣ
1: ದಿವಿಹಿ ಎಫ್ಎಂಗೆ ಕೊಮ್ಮೆ ಗಡಿಯರೆಗೆ ಫೆಷನ್ ಮಿಸ್ ದಿವಿಹಿ ಅಮಿಲ್ಲ ರಾಗಿಗೆ ಲವೇಕು

0: Game on!
1: बताओ लवेफ हो बदल में को लिहाजिफ वारा फूरी हमें के वारा कामयाब कमा एक ही के बैठी नहीं माली अने उन दो गुलर नून ता तो
2: वेफूरी वारे ठीक है तो कोको निम्बा
1: यही देंगे इनका में ता तो एक हमें दार में नू बदार ने तो
2: अच्छा लवकिया नूले में
1: कारो के गए कम किया एक ए हवर शो हो लिप्स होती कारो के गए किया मैंने लव
2: ट्राई कुरंग किए तो एक हमें में उसको
1: मैंने नुबुना ने हैं कब आए हमी मम्मी हर दिन में आती अने मी कमिश्नर का फिल्मी मासे के तो गवाह का तक काल अंगे मी बेरु के फिल्मी दायरा नूने बेरु के फिल्म ता किहा वर कंहाज पाला
2: पाला फुदर के गिना बेरु के फिल्म
1: ता एमे गिना बेले नी कौन फरना ने के फिल्म है
2: वर गिना मेरे शाहरुख खान के फिल्म बेले अनेंगे उड़ाई रुस्तुरंग ए फिन्ना नी तंगे में बेली फोन नानी फुदर का शाहरुख खान के फिल्म
1: देंग अने शाहरुख के फिल्म में मैं गिना है मिसाल का आमी वे नहीं फिल्म में तीमर ने वारक गिना है बेरी फोन ना ने बाला बाला फू ही नहीं हुए हम बुने और के फिल्म में गिना था कल होना हो की तो फार बाला लेवन
2: हाँ हाँ बिल्कुल जकड़ने बस हाँ यह का गैग कुरा वर यह का वर्ष गिना करने का
1: हम अब फू से नहीं बाला बाला
2: हाँ फू से नहीं एक वर रीति स्टोरी असल
1: एहम वी माँ मिहार दे मेवती शाहरुख के हम वारा बोड़ फैन ने कमा गबूल को
2: देंग फैन
1: ਆਹਾ ਫੈਨ ਨੂੰ ਤੇ ਤੀ ਕੀ
2: ਫੈਨ ਨਦਮ ਸ਼ਾਹਰੁਖ ਖਾਨ ਕੇ ਦਿਨ ਐਮਐਮਐਸ ਫੈਨ ਤਾ
1: ਆ ਤੇ ਇਹਮ ਇਹਨ ਬੁਣਾ ਫਮੀ ਕੇ ਜਵਾਬ ਤਾਂ ਨੇਂਗੇ ਵਿੱਚ ਵਾਰ ਦੇਰਵਾ ਨੇਂਗੇ ਆ ਮਿਹਾਰ ਮੀ ਮੇਲੇਨੀ ਸ਼ਾਹਰੁਖ ਕਾ ਗੁਲੂ ਹੁਰੀ ਸਵਾਲ ਤਕੇ ਕੋਲਮ ਵੇਗੇ ਸ਼ਾਹਰੁਖ ਕੇ ਕਿਹਾ ਵਰ ਕੇ ਫੈਨ ਨੇ ਤੋ ਯਾਗਿੰ ਕੋਲਮ ਮੇਲੇ ती फेनता
2: ओके आई एम सॉरी शाहरुख खान
1: ती फेनतो बलाल मोलने तैयार दो है मेमा एहम वीमा फुरतम सुवाल तैयार दो
2: तैयार
1: फुरतम सुवाल इंगे फुरतम सुवाल की शाहरुख खान देहास तेविस वनहारु एम में फुरतम रिलीज कुरी ब्लॉकबस्टर फिल्म की को बा तीन फिल्म में यहारु है इंगे एवर बोर्ड ब्रेक का फहु ए फिल्म तके एम में फुरतम ए तीन फिल्म रिलीज है कौन फिल्म कम बनल दे
2: पठान
1: यागी इतर जॉब स्पेन में नो हां इतर जॉब स्पेन में नो
2: पठान नहीं
1: ओके एटली कुमार डायरेक्ट को शाहरुख खान डबल रोल उम फेनी गेंदिया फिल्म की को पा
2: जावान एवेस दिहास तेव सोना हरो
1: बराबर आवरो राजकुमार हिरानी डायरेक्ट कुरी डंकी मी फिल्म का दाखू आय देनी कौन कहा ला मसले के वाह के
2: मी फिल्म का एमी हूँ उनके एमी हूँ किया गोता काव विच्चिया हूँ नेतांग लंडन इंग्लैंड दाम बेनुं वेगें मैं हूँ उड़े नहीं देंगे इंग्लिश बस नेंगे मैं हूँ ना का इंग्लैंड का उदय तो मैं हूँ उम्मीद को तो इंग्लिश बस दस को गेम विस दे तो मस्त की पुरे कम कुछ
1: मैं अगर मग्स मैं हर फिल्म का वागो ते नो बोने दें
2: मैं हाँ मैं अगर मकसद की इंग्लैंड का दियूं
1: ए ए मोली फिल्म बिना है फोटी एक अमा
2: टेंग शाहरुख खान दिन वाले दो विवा मैं के वो फिल्म फुरी हम कुछ दिनों मस्त देगा मकसद
1: ओके जवाब की असु एनु जवाब की इल्लीगल नुवता गवाय दा खिलाफ गाँव तक इतर वो माँ बहेगो तुम कुल फिल्म में फिल्म की
2: ओ डंकी के माने की सही था तो
1: आ
2: देंग एन के मकसद में किया थे
1: तो ओके देहास तेविस वरना रिलीज करी जवान फिल्म का शाहरुख खान आए की बतला गे रोल हम फेन गेंदे कौन बतलाए देहास तेविस वरना रिलीज करी जवान फिल्म का शाहरुख खान आए को बतला गे रोल हम फेन गेंदे कौन बतलाए इन तके शाहरुख खान अदि एनागे दरफु सुहाना खान गे फुरतम फिल्मो गे नमकी कोबा
2: किंग
1: ಯಾಗಿ ದೆಂಗ್ ಏನೇ ಕಿಂಗ್ ಆಫ್ ಬಾಲಿವುಡ್ ಬುಂಜಕ ಸಮ ನುವೆ ದೊ ಕಿಂಗೇ ಬುಣಾಕ
2: ಕಿಂಗ್ ಯಸ್ ಕಿಂಗ್
1: ಕಿಂಗ್ ಜವಾಬ್ ರಾಂಗಲ್ ಹಿಂಗೆ ಓಕೆ ದೆಂಗ್ ಇಸ್ ವಾಲ್ ಫಿಲ್ಮ್ ಪಠಾಣ್ ಕ ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ನಾಯಕ ಫೆನಿಗೆಂದಿಯ ಫಣ್ಣಾಣು ತೊಗೆ ತೆರೆ ವಿಲನ್ ಗೆ ರೋಲು ಫೆರುನಿ ಕೊಂ ಫಣ್ಣಾಣೆ
2: ಜೋನ್ ಅಬ್ರಾಮ್
1: ಅರೆ ಫಸಿ ಅದು ಅಸು ಸುವಾಲ್ ತ ಮುದಗು ಲನ್ನು ದ
2: ಹು ವರ ಮುದಗು ಅಸು ಗೆ ತಿ ಬುಣಿ ಬುಣಿ ಗೊತು ಸಿಂಗೆ ಸಿ ಅಪ್ಪಾ ಉಂ ಗಣ್ಣ ಗತಿ ಮುದಗು ಸುವಾಲ್ ತ
1: ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಎಂ ಎ ಫುರತಮ ಫಿಲ್ಮ್ ಫೇರ್ ಅವಾರ್ಡ್ ಲಿಬುಣಿ ಕೊಂ ಫಿಲ್ಮ್ ಕ
2: ಮಡುಕುರೆ ಹಂದಾಂ ಕೊಲ್ಲ ನಿಂಗೆ ಹಾತ ಬ್ಯಾವರ ಲಿಬಿ ಫೇನೆ
1: ಆ ವರ ಬ್ಯಾವರ ಲಿಬ್ ಫೋಡಿ
2: ಇಖ್ತಿಯಾರಿ
1: ಜವಾಬ್ ತಕ್ಕ ಕುಛ್ ಕುಛ್ ಹೋತಾ ಹೇ ದೀವಾನಾ ದೆಮ್ ಮೀನಿ ಕೋಯಲಾ ಜವಾಬ್ ರಂಗಳು ವಾವ್ ಗಾಬರಿ ಇರ್ತತಿ ಎಲ್ಲಿ ವಿಸ್ನಂಗ್ ಹಿಂಗ್ ಗೊತ್ತು ಇವಣಿ ಅಮ್ಮ ಕಾಳಂಗಿ ಪಿ ಹೆಂಗ ಹಿಂಗೆ
2: ಕಾಳಣ್ಣು ಅಂತಂಗೆ ಅಣಗೆ ಅಂದಂಗ್ ಕೊಲ್ಲಿ ದೀವಾಣ ಎಸ್ ಏನಗೆ ಅಣಗೆ ಡೆಬ್ಯೂ ಐ ಏಕಮ್ ಏಕ ಐ ವಿಸ್ ಸೈಡ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಗೊತ್ತಾಗ
1: ದೆಂಗೇನೆ ಮೇ ಫಿಲ್ಮ್ ಫೇರ್ ಬೆಸ್ಟ್ ಆಕ್ಟರ್ ಅವಾರ್ಡ್ ಫಾರ್ ಲಿಪಿಗೆ ಮೇ ನ್ಯೂ ಕಮ್ ಅವಾರ್ಡ್ ಹಿಂಗೆ ಮೇ ಹಾರು ಮೇ ಶಾರುಖ್ ಕೆ ಫಿಲ್ಮ್ ತ ಗ್ಯಾಗಣ ಕೊಂಬರು ಕಿ ಹಾ ಹಿಸಾಬ್ ಫಿಶ್ಗೆ ಬಲಂ ಫಶಾಫೆ ಮೀ ಮೌಲು ಮಾತಕ ಮೀ ಸುವಾಲ್ ತಕ ಜವಾಬ್ ದಿಂಗ್ ಗೊತ್ತು ಹಮ ಗ್ಯಾಮ ಸಿಂಗೆ ವರ ಸಮಾಮ್ ವಿ ಗುಳುಮೆಕ್ಕ ಶಾರುಖ್ ಆತಿ ಓತಿ
2: ದೆಂಗ್ ಉಮರು ಗ್ಯಾಗಣಕ ಹಾಹರುಂ ಕಣ್ಣೆ ಹದಾಂ ವಾಗತುಗ ಹಾಹರುಂ ಫೆಶಿಗೆ ಕಣ್ಣೆ ಫಿನೆ
1: ಏರು ಸುರೆಂ ಹಮ ಫಿಲ್ಮ್ ಬಲನ್ ದೋ ಶಾರುಖ್ ಕೆ ಮಿವರು ವೇಮ ದೆಂ ವಾಣಿ ಶಾರುಖ್ ಗೆ ಲಾವೆ ಚಾಲ ಕೊಲ್ಲ ವೆಚ ಹಾಲಾಣೆ ಹರ್ಮೆ
2: ಶಾರುಖ್ ಖಾನ್ ಗೆ ಹಿಂಗ ವರ ರೀತಿ ಲವೆ ಚಯ್ಯ ಚಯ್ಯ ಎಲವೆ ನಾ ಆ ಎಲವ ವರ ರೀತಿ ವಾಣ